0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मग असं स्वागत.
1: सा जुजेची फिरगज जप्पो सदर करता नाटक जुडीत.

0: देखून आमी तांकां पातकाक नाडूंक जाय आनी तांचेर झूज मांडूंक जाय. थवळ आमी सुलाबान तांचेर जिखतले. नांतर सर्वेस्पोर देव तांकां राखतलो आनी आमी सोलवतले आनी सगळो संवसार आमकां हांसतलो.
1: तुजी काणी आयकून हांव काम भियेलो म्हणून चिंताय. ते इज्रायलगार कोण आनी तांचो देव काय नेबुकादनेझर प्रस व्हरतो काय? त्या इज्रायलगाराचे वडपण तुझे लागी आसू. तांच्या नावान तू आमकां काणयो सांगून बेश्टोवचे प्रयत्न करिनाका. त्या सुन्यांक आमी नाश करतले. तांच्या शेतांनी तांच्या सैनिकांची मोडे भरून वमतेतली.
2: इजिप्त मेसोपोटमिया तीर आणि पर्सिया देशवाड केल्या आमकां. ये इस्रायल घर कई लेक.
1: आमच्या सैनान वड वड राष्ट्रांची देशवाट केल्या. तशे असता त्या इस्रायल घरांच्या बेतुलिया शहराचे पांगोर कोसलो तो आमच्या दोन गणये पुरो.
3: सेनाधिपती साहिबा, आमच्या सैन्याच्या ती वो अमोरितांचो जारी अकियोर नेणा. आमच्यो तलवारी इस्रायलगारांच्या रक्तान बुडटल्यो. तांचो लोक नाश जातलो. तांची भुरगी बळा अनाश जातली. आनी तांच्यो स्त्रियो आमच्या कुशालकायचो बाहुल्यो जातल्यो.
1: आकियोर, जर तर तुवें वर्णिल्ली इस्रायलगारांची महिमा आयकून आमी काय भियोंक ना. तुझ्या विवारान तुम्ही तांकां कितले भियेतात म्हणले स्वस्त कळीत जाता. आमचे सैन्य तांकां गेलताना तुझ्या विवारणाची पोकळाय तुका समजतली. तांचो देव तांचे संगत आसा म्हणून आमी सत्राय करूंक जाय म्हण तू आमकां बेश्टोवंक तांच्या बापायचो जुजारी नेबुकदनेझरा भायर दुसरो देव आसा. आमचे रायाची पदवी आनी आमच्या सैन्यांची छाती तू जाणाय. आमच्या घोडेसवारा मुखार ते झुजूंक सक्तीत. तांकां आमी लासून उडयतले. तांच्या सैनिकांची मोडी तांच्या शेतांनी भरून वमतेतली. आनी तांचो सत्य नाश जातलो. आनी आमच्या आक्रमणा मुखार तांचे कांयच चलचे ना. आता शिपायांनो आकियोर आदरा आणि इस्रायलीच्या बेतुलिया सैन्याच्या आधीन करा.

0: جوليت بيان
1: हो बावनो ये या तुम का स्वागत
0: तू का बोरी सांस मगता इसलिए लसो देव तू का आशीर्वाद नहीं भरू
1: बोसा तुम्ही मुझे आप उन्हें स्वीकार करनो मुझे बेटे का ही लाख मनोनो हाँ संतोष पावता इस्रायल असो देव तुम चे सवयासो हाँ आमच्या शहराची परिगत आणि तुमचे अत्र एक जणा आईचे जमतेविषयी मका कोबार मेळल्या आमच्या दुश्मना लागी शांती संधान करू लोक असो दबाव आणि तुमची असहायकता चिंतू नसा
0: आमचो लोक तुझ्या पती मानसे वडू गौरवान आणि अभिमान देखता तो अंतरुनू तीन वर्षां पाशार जाले तरी अजूनही तसो उडास जिवाळ आसा
2: देव विनंतीची स्त्री म्हणून आम्ही जाणा
3: आणि आमचो दुश्मन
2: देखून अमित जी सलाह एक हे तुझे सराय
1: तुम्ही आज केल्लो निर्धार मका बरो दिसूंक ना जर पांच दिसांनी देवाचो आधार येना तर ते दीस संपतस तुम्ही आमचे शहर आमच्या दुश्मना अधीन करतल्यात म्हणलो निर्धार कितलो सारखो देवाची परीक्षा करूंक तुम्ही कोण तुम्ही देवाची परीक्षा करतात वाताची खुशी समजून घेऊक प्रयत्न करतात तुम्ही मनुष्याच्या काळजाचा विचार समजून घेऊक सकाना तर सर्ग आणि संसार रचलेल्या त्या देवा काट आपुंक तुमच्यान जायत ताची चिंतना आणि आमची चिंतना विंगड म्हणले तुम्ही नेणांत इस्रायलाच्या फुडारानो मका कान दिया सर्वेस्पोर देवाक राग हाडय नकात पांच दिसांनी नाही बगार एकच घडयेन तो आमका वा आमच्या दुश्मनाक नास करूंक शकता नाही तो काय मनीस नाही देखून ताका बेश्टावंक वसनाकात आणि तसो क्रोध मागून घेनाकात भगार खलतेपणान ताका उलो मारूया ताका कितें बरें दिसता तो तें करू तो आमचो देव आणि आम्ही ताची परजा ताचे शिवाय आमका दुसरो आधार ना देखून तो आमका तिरस्कार करचो ना भावानो हे लोकांक समजूंक तुम्ही प्रयत्न करा
4: जे कितें तुवें आमकां सांगलाय त्या खऱ्या काळजान सांगलाय म्हूण आमकां खात्री आसा बाय तुज्या उतरां विरोध उलोवंक कोणाक साथ येना तुजी जनवाय आनी शाणेपण आमी जाणा देखून वडा उरपेण आम्ही तुका मेळूंक आयल्या उदक नासता आमचो लोक वळवळता देखून आम्ही पांच दिसां विशीं निर्धार केलो पूण तू देव भिरांतीची स्त्री म्हूण आम्ही जाणा दाय कर्ण आमच्या शहराक पावस धाडूंक तूं देवा कडेन माग तुजें प्रार्थन देव आयकतलो म्हूण आमकां भरोसो आसा
1: जे कितें हांवें करूंक आसा ते हांव तुमकां आतां सांगता म्हाका कान दिया आयचे राती तुमी त्या दारवट्या लागीं येवन रावा हांव म्हज्या साकरनी सवय भायर वेतली आनी सर्वेस्पोर देव थोड्याच दिसान हे शहर म्हज्याच हातान सलवार करतलो हांव कितें करतली म्हणले विशीं म्हजे लागीं विचारी नाका की त्याग मुझे योजन पूर्ण जाऊंचे फुडे ते विषयी उलोंकु हाँ खुशी वरी ना
0: तुझी योजन सुफल जाऊं सर्वेश्वर देव तू जे सोवे आसू आणि तुका शबित सांभाळू तो तुझ्या मुखल्यान आसू आणि तुका वाट वरू

0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मग असं स्वागत.
1: सा जुजेची फिरगज जप्पो सादर करता नाटक जुडीत.

0: पात्र वर्ग जुड़ेत नेलविटा नोरोना जिल्फा जुड़ी ताची सकर्ण क्लिटा नोरोना नेबुकडनेजर अस्सीरिया सोराय रोशन डिसोजा होलोफेरनेस अस्सीरियाचा रायसो सेनाधिपती लेस्ली फेरावो अस्सीरियाचे सैनिक रोशन फोनसेका निशान डिसिल्वा आणि स्टॅलॉन डिसिल्वा उज्जिया बेतुलियासो मुखेली रॉय सिक्वेरा काब्रिस प्रकाश फोंटेरो कार्मिस विजय मिरांदा बेतुलियाचे सैनिक मॅक्लिन फर्नांडिस आणि एलेर अक्युअर अमोरितनसो सेनाधिकारी नीलेश रस्किन्ना नास मरुला गिप्सन दिव्या पेन्ना विजेता आल्फ्रेड टीना पशावो संगीत सैमन पायस बजाल उजवाड क्रिस्टी आवाज अजित इलेक्ट्रिकल्स जप्पो वेस पिंत्रावणे गिरियप्पा इडिया समसूचक ग्रेट्टा करवालो आणि मरिटा डिसोजा सहकार मनादेक मॅक्सिम सोजो विगार जप्पो फिरगस रचन मनादेक बाप रॉनी सेराओ निर्देशन ऑलविन मिरांदा जप्पो
1: आता मी जुडी या नाटकाचं मुख असलो वाटतो ऐकूया.

0: देखून आम्ही तांकां पातकाक नाडूंक जाय आनी तांचेर झूज मांडूंक जाय. थवळ आमी सुलाबान तांचेर जिखतल्या. नांतर सर्वेस्पोर देव तांकां राखतलो आनी आमी सलवतल्या आनी सगळो संवसार आमकां हांसतलो.
1: तुजी काणी आयकून हांव काम भियेलो म्हणून चिंताय. ते इज्रायलगार कोण आणि तांचो देव काय नेबुकादनेझर आपणास व्हरतो काय? त्या इज्रायलगाराचे वडपण तुझ्या लागी असू. तांच्या नावान तू आमकां काणी सांगून बेश्टोचे प्रयत्न करी नका. त्या सुन्यांक आम्ही नाश करतल्या. तांच्या शेतांनी तांच्या सैनिकांची मोडे भरून वमतेतली.
2: इजिप्त मेसोपोटमिया तीर आणि पर्सिया देशवाड केल्या आमकां. ये इस्रायल घर कई लेक.
1: आमच्या सैनान वड वड राष्ट्रांची देशवाट केल्या. तसे असता त्या इस्रायल घरांच्या बेतुलिया शहराचे पागोर कोसलो तो आमच्या दोन गणीय पुरो.
3: सेनाधिपती साहिबा, आमच्या सैन्याशाती वो अमोलितांचो जारी या कियोर नेना. आमच्यो तलवारी इस्रायल घरांच्या रक्तान बुडतल्यो. तांचो लोक नाश जातलो. तांची भुरगीं बाळा अनाश जातली. आनी तांच्यो स्त्रियो आमच्या कुशालकायेचो बाहुल्यो जातल्यो.
1: आकियोर, जर तर तुवें वर्णिल्ली इस्रायल घरांची महिमा आयकून आमी काय भियोंक ना. तुझ्या विवारान तुम्ही तांकां कितले भियेतात म्हणले स्वस्त कळीत जाता. आमचे सैन तांकां गेलताना तुझ्या विवारांची पोकळाय तुका समजतली. तांचो देव तांचे संगता आसा म्हणून आमी सतराय करूंक जाय म्हण तूं आमकां बेश्टोंक तांच्या बापायचो जुजारी. नेबुकदनेझरा भायर दुसरो देव आसा. आमचे रायाची पदवी आनी आमच्या सैन्यांची छाती तूं जाणाय. आमच्या घोडेसवारा मुखार ते झुजूंक सक्तीत. तांकां आमी लासून उडयतल्या. तांच्या सैनिकांची मोडी तांच्या शेतांनी भरून वमतेतली. आनी तांचो सत्य नाश जातलो. आनी आमच्या आक्रमणा मुखार तांचे कांयच चलचे ना. आता शिपायानो आठियोरा धरा आणि इस्रायलीच्या बेतुल्या सैन्याच्या आदीन करा.

0: Judith Baye.
1: Oh, Bhavanu. Yeya. Tumka swagat.
0: Tuka bari sanj magta. Isle so dev. Tuka ashirvadini bharu.
1: Bosa. तुम्ही मुझे आप होने स्वीकार करनो मुझे बेटे का ही लायक मनोनो हाँ संतोष पाऊता इज़राइल असो देव तुम चे सो वयासो हाँ आमचा शहर अची परिगत अनि तुम चे अत्र एक जना आई चे जम अते विषी मका कोबार मिल लिया आमचा दुश्मन अलगी शांति संधान करो लोक आसो दबाव आणि तुमची असहायकता चिंतू नसा
0: हमसो लोक तुझ्या पती मानसे के वडो गौरवानाने अभिमान देखता तो अंतरुनु तीन वर्षां पश्चात झाली तरी अजूनी तसो उडास जिवाळा असा
2: देव विनंतीची स्त्री म्हणून आम्ही जाणा देखून अमित जी सलाह एक थे तुझे सलाह
1: तुम्ही आज केलो निर्धार म्हाका बरो दिसूंक ना जर पांच दिसांनी देवाचो आदार येना तर ते दीस संपतस तुम्ही आमचे शहर आमच्या दुस्मना अधीन करतल्यात म्हणलो निर्धार कितलो सारको देवाची परीक्षा करूंक तुम्ही कोण तुम्ही देवाची परीक्षा करतात वा ताची खुशी समजून घेऊंक प्रयत्न करतात तुम्ही मनुष्याच्या काळजाचो विचार समजून घेऊंक शकना तर सर्ग आणि संसार रचलेल्या त्या देवा काटापुंक तुमच्यान जायत ताची चिंतना आणि आमची चिंतना विंगड म्हणले तुम्ही नेणांत इस्रायलाच्या फुडारानो म्हाका कान दिया सर्वेस्पोर देवाक राग हाडय नकात पांच दिसांनी नाही बगार एकच घडयेन तो आमका वा आमच्या दुस्मनाक नाश करूंक शकता नाही तो काय मनीस नाही देखून ताका बेश्टावंक वसनाकात आणि तसो क्रोध मागून घेनाकात भगार खलतेपणान ताका उलो मारूया ताका कितें बरें दिसता तो तें करू तो आमचो देव आणि आम्ही ताची परजा ताचे शिवाय आमका दुसरो आधार ना देखून तो आमका तिरस्कार करसो ना भावानो हे लोकांक समजूंक तुम्ही प्रयत्न करा
3: जे कितें तुवें आमकां सांगलाय त्या खरें काळजान सांगलाय म्हूण आमकां खात्री आसा बाय तुज्या उतरा विरोध उलोवंक कोणाय की साध्य ना तुजी जनवाय आनी शाणेपण आमी जनाव देखून वडा उरपेण आम्ही तुका मेळूंक आयल्या उदक नासता आमचो लोक वळवळटा देखून आम्ही पांच दिसां विशीं निर्धार केलो पूण तूं देव भिरांतीची स्त्री म्हूण आम्ही जाणा दाय करून आमच्या शहराक पावस धाडूंक तूं देवा कडेन माग तुजें प्रार्थन देव आयकतलो म्हूण आमकां भरोसो आसा
1: जें कितें हांवें करूंक आसा तें हांव तुमकां आतां सांगता म्हाका कान दिया आयचे राती तुमी त्या दारवट्या लागीं येवन रावा हांव म्हज्या साकरनी सवें भायर वेतली आनी सर्वेस्पोर देव थोड्याच दिसांक हें शहर म्हज्याच हातान सलवार करतलो हांव कितें करतली म्हणले विशीं म्हजे लागीं विचारी नाकात कित्याक मुझे योजन पूर्ण जावचे फुडें ते विशीं उलोवंक हांव खुशी वरिना.
0: तुजी योजन सुफळ जावं. सर्वेश्वर देव तुजे सवे आसूं आनी तुका शबीत सांबाळूं. तो तुज्या मुखल्यान आसूं आनी तुका वाट व्हरूं.